मोहितेचे पंखे तरंगे नाचितेचे गुंजेचे गुणगुण झुमुरु फुले सुंदर।